0: हॅलो,
1: हॅलो जुलियन बोलते झाले
0: कसा? हॅलो जुलियन, इन्सू बोलते ले कसा थिरिंग जाऊ पोले खम जाऊ झाले कसा ठीक ठाक सिंग जाऊ पोले या सिंग जाऊ पोले धीरे संस्कार ला नसूल समाची जी तुले कसा सिंग जाऊ पोले या सिंग जाऊ पोले तेने धीरे कालू संजय टाकले यार थिरिंग नोरजोम ना लोबजाम डोलमा हाल आले कसा कोण इसके का चोलू संजय कसा इ लू सन का निंग ठोपा जुक्से दन कसा कसा थिंग जाऊ बोले त्यांनी निरंग नंग निरंग उने ठोपा उने फरमायशे का चिरिंग नोजम नंग लोबजांग डोलमे लुई ngai sanje la pulin ye rewachon mal demo sanin halale
1: kasa
0: kasa jule

हॅलो काय हॅलो जुली नी इन्सू बोलते का सांग युट्यूब खाम जाऊ सांगले काय सांग ठीक ले या ले दिन्याची नसेल तुकले तो घाले आता या ले त्याने दिन्या कालू सांगीन युट्यूबले सोनम डोलमा सिंग दोर जी हाल कोचम कोन की का चलू ना डियाले जुगलू उदिक सा लुले यू लू सन गन यंग ठोपा जुक्स्तो दले या मुटुबले तेने नेरांग नंग नेरांग ने ठोपा ने फार्मासी का सोनम डोलमा ना सिंग दोर जी लुंगे सन जिल्ला पुलिन नेरवा छ निजा माल डेमो सन हालाले या जुले